ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: मोठा
1: महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275-9959-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा व्यक्तिमत्वांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये एक यशाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपलं जीवन जे आहे ते आदर्शवत चालवत आहेत। अशा सर्व आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधील ॲल्युमिनीचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू करत असतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो। त्याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तन्वीर बेग मिर्झा यांना। ते 2009 मेकॅनिकल या ब्रँचमधून त्यांनी त्यांची डिग्री पूर्ण केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून, आणि त्यानंतर ते परभणी महानगरपालिका या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत। तेव्हा आज आपण त्यांची यशोगाथा पण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे। सर्वप्रथम तन्वीरजी, मी आपलं स्वागत करतो।
3: नमस्कार
2: तन्वीरजी। जसं मी आत्ता तुमचा एक इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2009 पासआउट होऊन या ठिकाणून गेले आहेत, आज 13 झालेले आहेत। परत आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला भेट दिल्या, तुम्हाला काय नेमकं फिलिंग आहे ते सांगावं।
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे या ठिकाणी। म्हणजे माझे जसं की लोक 4 पासआउट होतात, मी 5 पासआउट झालेलो आहे।
2: अच्छा।
3: तर त्याच्यामुळे म्हणजे की इथं जुने आता कुणी कलीग वगैरे तर दिसले नाही, पण माने सर, पटेल सर हे यांनी मला शिकवलेलं आहे, तर त्यांना भेटून खूपच आनंद झालेला आहे मला।
2: अच्छा, जुन्या आठवणी आता ज्यावेळेस तुमच्या अशा जागा होत आहेत, तर 2009 तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्याच्या अगोदर मग तुमची नेमकी काय असं होतं की तुम्हाला इथंच ॲडमिशन घेण्याचा का विचार झाला तुमचा?
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावं समजा असं तर काही माझ्या मनात नव्हतं, पण मी जेव्हा समजा 12 पासआउट झालो, ॲक्च्युअलमध्ये मी ज्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंड, माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नाही। मी माझ्या फॅमिलीमधला पहिला असा म्हणजे पहिला पर्सन आहे की जे पहिला 10वी पास होणार, मी पहिला पर्सन आहे।
2: अरे बापरे।
3: तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आधी कुणी 10वी पास पण नव्हतं। तर माझा सुरुवातीला जे ध्येय होतं ते फक्त मला कसं तरी 10वी पास करायचं होतं।
2: अच्छा।
3: लहानपणी तर मी कसं तरी 10वी पास झालो, त्याच्यानंतर असा विचार होत झाला की बाबा आता आपण 10वी पास झालो, इथपर्यंत कोणी पोहोचला नाही आणि 11वी तर इझिली माणूस पास होऊन जातो। तर त्या हिशोबाने मी 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सने,
2: हे परभणीमध्ये,
3: परभणीमध्ये 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतलं। तर माझा असा विचार होता की जर यदा कदाचित मी 12वी फेल जरी झालो तर माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कमीत कमी आम्ही आपण 12वी तरी पासआउट 12वीपर्यंत तरी जाऊ। तर मी 12वीला खूप मेहनत वगैरे केली, 12वी पासआउट झालो। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं माझ्या मनात आला, कारण की मी जिंतूर नगरपालिकेला एकदा चक्कर मारली होती, तर तिथे इंजिनिअरची एक पार्टी बघितली, तर त्याच्यावरती लिहिलं होतं BE सिव्हिल। तर मी विचार केला की बाबा हे BE सिव्हिल काय आहे, तर एकाला विचारलं, ते म्हणले की हे इंजिनिअर असतो। तर त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार केला। इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मी औरंगाबादला फॉर्म भरायला गेलो, तर तिथं फॉर्म भरायला गेलो तर आता मला गायडन्स करणारा कोणीच नव्हता इथपर्यंत म्हणजे। तर तिथं गेल्यानंतर मी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा मला आता इंजिनिअरिंग करायची आहे आणि अशी कोणती ब्रांच मी निवडू की भविष्यात ज्याचा मला फायदा
2: होईल होऊ शकतो।
3: तर त्या ठिकाणी जेवढे काही मला विद्यार्थी भेटले होते तर सगळ्यांनी मला सांगितलं की बाबा BE मेकॅनिकल ही मेकॅनिकल एव्हरग्रीन ब्रांच असते, तुम्ही मेकॅनिकलला ॲडमिशन घेऊन टाका। तर त्यावेळेस ऑप्शन फॉर्ममध्ये 40 ऑप्शन येत होते, मी टोटल 40 पैकी 40 मेकॅनिकलला भरून टाकले आणि त्या 40 पैकी माझा दुसरा का तिसरा नंबर उस्मानाबादला दिलेला होता प्रेफरन्स. तर माझा पहिल्या राऊंडमध्ये उस्मानाबादला नंबर लागला माझा. आणि तेच म्हणजे असा योग आला, पहिली वेळ उस्मानाबादला यायचा योग आला. मी उस्मानाबादला आलो, कॅप राऊंडमधून मला माझा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता. कॅप राऊंडमधून मी उस्मानाबादला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं आणि इथून मी माझी डिग्री कम्प्लीट केली.
2: अच्छा, तर आता ही जर्नी जी तुम्ही सांगितली त्याच्यामधला एक इंटरेस्टिंग पॉईंट जो मला वाटला तो म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही शिक्षित नाही आहे किंवा मग हे असे जे ऑब्स्टेकल्स असतात फॅमिलीकडून असतील किंवा हे असतील, ह्याच्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे मग नेमकं काय विजन असलं पाहिजे, काय विचार असला पाहिजे?
3: कसं आहे की आपलं जे विजन जे आहे की समजा जे कोणी केलं नाही, माझा तर असा विचार होता की माझ्या मी नाही का म्हणजे लोकांसोबत कम्पीट केलं नाही की बाबा आपले दुसरे जो गावातले मित्र असेल किंवा इतर लोक असेल जे कोणी मोठ्या पदावर असेल तर त्यांच्यासोबत माझा कॉम्पिटिशन नव्हतंच. माझा कॉम्पिटिशन फक्त माझ्या फॅमिलीच्या लोकांसोबत होता की मला जे करायचं आहे ते माझ्या फॅमिलीत कुणी केलं नाही असं करायचं
2: आहे,
3: हाच माझा विजन होता. तर तेच विजन घेऊन मी पुढे चालत होतो. आणि त्या काळात समजा जेव्हा समजा मी माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला तर माझे वडील जिंतूर नगरपालिकेचे नगरसेवक होते.
2: अच्छा अच्छा. हां,
3: तर असा योग होता की मग तिथं समजा जे मी बी सिव्हिलची पार्टी वगैरे बघितली होती तर मला माझ्या मनात एकच ध्येय होतं की मला इंजिनियर व्हायचं
2: आहे.
3: ते कसं व्हायचं काय व्हायचं ते मला माहीत नाही, फक्त इंजिनियर व्हायचं आहे. आणि मला समजा ज्यांनी जे कोणी थोडाफार गायडन्स केलं असेल ते सांगत होते की फक्त तुमच्या भविष्यातला टर्निंग पॉईंट आहे 12वी. 12वीच्या नंतर तुम्हाला कधी अभ्यास करायचंच नाही, फक्त तुम्ही कुठं लागले. तर माझ्या मनात पण हेच होतं की बाबा आपण 12वी पासआउट झालो म्हणजे पुढं काही आपल्याला अभ्यास वगैरे करायचं नाही. तसंच फर्स्ट इयरला इथं आलो, अभ्यास वगैरे काहीच केलं नाही आणि मी फर्स्ट इयर ड्रॉप झालो. फर्स्ट इयर मी माझा इयर ड्रॉप झाला तर तेव्हा लक्षात आलं की बाबा 12वीपर्यंत जे केलं
2: ते
3: काहीच नव्हतं पण पुढे भरपूर करायचंय. म्हणजे इंजिनिअरिंग एक असा पाईप आहे की ज्याच्यामध्ये एकच एंट्री आहे आणि एक एक्झिट आहे. तुम्ही एंट्री केली तर एकतर इंजिनिअर होऊन पासआउट व्हा किंवा बाहेर जा, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथं तुम्ही रिटर्न जा. तर ऑब्स्टॅकल्स वगैरे म्हणजे पहिल्या वर्षी आले तर ध्येय फक्त आपलं एवढंच होतं की आपल्याला इंजिनिअर व्हायचं आहे काय पण करून. तर पुढचे 4 वर्ष खूप अभ्यास केले आणि इथून 2009 मी पासआउट झालो.
2: म्हणजे हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही 12वीनंतर खूप कॅज्युअली घेतलं, तुम्ही 1 वर्ष तुमचा ड्रॉप पण झाला पण तुम्ही निराश होऊन परत गेला नाही, पण तुम्हाला ते फाईट करायचंच होतं कारण तुमच्या नजरेसमोर ती पाटी दिसत होती बी ई सिव्हिलची आणि तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. मग तुम्ही 2009 पासआउट झाल्यानंतर मग तुमची पुढची जर्नी कशी राहिली?
3: 2009 समजा मी पासआउट झालो तर पासआउट झाल्यानंतर कसं आहे की सगळ्या म्हणजे जे मुलं पासआउट वगैरे होतात त्यांच्या मनात असतं कोणी एमटेक करायचा, कोणी जॉब करायचा, म्हणजे त्यांचा टार्गेट असतो की जॉब करायचं. माझ्या फॅमिलीच्या मनात वेगळंच होतं, त्यांनी माझं 2010 लग्न करून टाकलं.
2: अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट लगेच
3: त्यांनी माझं मार्च 2010 लग्न करून टाकलं. मी जसं पासआउट झालो तसं पुण्याला गेलो, तिथं मी एक प्रीमियर म्हणून रबर फॅक्टरी होती तिथं मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो. परंतु पप्पाने बोलून घेतलं कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, सगळ्यांचे लग्न 20-21 वर्षात होत होते. मीच असं होतं की माझं वर्ष म्हणजे 23-24 वर्ष झाले होते मला. तर आता पप्पा म्हणले की बाबा तू इकडे ये आधी लग्न कर. 2010 लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर मग असं मनात आलं की बाबा आता बायको वगैरे आली तिला घेऊन कुठं पुण्याला वगैरे फिरत बसायचं, त्यापेक्षा मग मी गावाकडेच राहिलो आणि तिकडे आमच्या परभणीला ग्रामीण पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप केली. त्याच्यानंतर मी लेक्चरशिप करता करता समजा जे फायनल इयरचे विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पण स्वतः मी डेव्हलप करत होतो, डिझाईन करत होतो आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना विकतसुद्धा होतो मी.
2: अच्छा अच्छा.
3: असं असं याप्रमाणे मी कामं केली.
2: जे मी प्रत्येक इंजिनियर म्हणे की जोगाडू वृत्ती आणि जे सारखं स्ट्रगल करायचं आणि लढायचं, शांत बसायचं नाही, हे जे दिसले ते तुमच्यामध्ये दिसून येतं. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपल्याला ती सिव्हिल इंजिनियरची जी पाठी पाहिली होती किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी जॉब करायचा होता तो कुठेतरी आता पाठीमागं पडतोय, असं कधी तुम्हाला नाही वाटलं?
3: तसं वाटलं की बाबा माझा एक ध्येय होतं की मला समजा नगरपालिकेचंच जॉबचं आधीपासून एक म्हणजे
2: आकर्षण होतं.
3: तर मनात होतं की बाबा आपल्याला करायचं आहे. मी अभ्यास पण करत होतो, लेक्चरशिप सोबत अभ्यास पण करत होतो. परंतु योग आला नाही. 2012 नगरपालिकेची जागा निघाली होती त्याला मी अभ्यास करून एक्झाम पण दिली, परंतु तिथं मला अपयश आलं. मी तिथं पासआउट झालो नाही, म्हणजे माझा नंबर लागला नाही. जागा कमी होते, परभणी जिल्ह्यामध्ये जागा निघाले होते, तर त्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरसाठी फक्त तीनच जागा होते, पण त्यावेळेस माझा नंबर लागला नाही. मी काही 8-10 नंबरवरती होतो. मग थोडासा निराश झालो मी की बाबा आपल्याला अपयश मिळाला. पण मी म्हणलो की नाही, निराश म्हणजे अपयश जरी आला तर आपल्याला खचून जायचं नाही. पुढे भविष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. जर मला जॉब जरी नाही लागली तर मी बिझनेसमध्ये म्हणजे हातपाय मारत होतो, जसा प्रोजेक्ट वगैरे करत होतो. त्याच काळात मी म्हणजे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंपची ॲड निघाली होती. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपची डीलरशिपसाठी मी म्हणजे 2013 अप्लाय केलं. 2014 मला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाला त्यांच्याकडून.
2: अच्छा.
3: त्याच्यानंतर मग 2015 कंटिन्यू मी लेक्चरशिप करत होतो. 2015 परभणी महानगरपालिकेची जाहिरात निघाली. त्या जाहिरात निघाल्यानंतर मी तिथं अप्लाय केलं आणि योगायोगाने म्हणजे मी माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आणि मी जून 2015 परभणी महानगरपालिकेत ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो.
2: अच्छा. म्हणजे आता मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये अशा पद्धतीनं जॉब भेटू शकतो?
3: याच्या आधी जे होतं ना, जसं की जिल्हा परिषद आणि नगरपालिका वगैरे यांच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरला जागा नव्हते. परंतु बहुतेक 2005-06 जे DMA एक आकृती बंद असतो ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट रूल्स असतात, त्या रिक्रुटमेंट रूल्समध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी वॉटर सप्लाय डिपार्टमेंट व सॅनिटेशन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला मेकॅनिकल इंजिनियर ला अलाउ केलेला आहे.
2: अच्छा अच्छा.
3: म्हणजे आधी हे डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियरला प्रेफरन्स देत होते,
2: सिव्हिल इंजिनियर,
3: आता त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर अलाउ केलेला
2: आहे.
3: म्हणजे रिक्रुटमेंट रूल्समध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो त्याला मेकॅनिकल अलाउ केलेला आहे.
2: अच्छा. मग तन्वीर जे आपण आता काय सांगू इच्छिता की जसं आता मी बरंचसं पाहतोय तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच आहे, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचाच रेडिओ तेरणा पण आहे, अनेक मुलांच्या मुलाखती घेतल्या ज्यांचं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं, तर ज्यांचं असं आता मेकॅनिकल झालेलं आहे किंवा तुमच्याच ब्रँचच्या रिलेटेड आहे, तर बरेचसे जण समजा कंपनीमध्ये किंवा अब्रॉडला सुद्धा जाण्याचा विचार करतात, मग त्यांनी याकडे सुद्धा ऑप्शन म्हणून पाहावं का की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं?
3: त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर ठिकाणी सध्या जागा आहे. जसं MIDC सेक्टरमध्ये मेकॅनिकलला जागा आहे, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहे, PWDमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे. तर आधी समजा अब्रॉडला जाण्यापेक्षा आपण आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यात राहून काय करू शकतो, त्यांनी ते करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायला पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर जॉब नाही मिळाली तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर कामे निघतात जे की मेकॅनिकलशी रिलेटेड आहे.
2: पण आपले
3: कॉन्ट्रॅक्टरशिप, पण आपले जे पोरं आहे म्हणजे जे की म्हणजे लहान फॅमिलीमधून, मिडल क्लास फॅमिलीमधून येतात, तर त्यांचा लहानपणापासून एकच ध्येय असतो की मला जॉब करायचं आहे. तर त्यांनी जॉबचा विचार न करता एकतर मी कसं म्हणतं एंटरप्रेन्युअर होऊ शकतो याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे.
2: बरोबर.
3: फक्त जॉब हा ध्येय न ठेवता गव्हर्नमेंट जॉबचं तुम्ही प्रिपरेशन करा. तिथं जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही बिझनेस स्वतःचा करू शकता. बिझनेसमध्ये पण भरपूर स्कोप आहे. आणि बिझनेस आजकाल जसं मी बघतोय नॉन टेक्निकल जे काही लोक आहे त्यांच्यामध्ये स्किल असतात बिझनेसची, तर आपण तर टेक्निकल आहे, त्यांच्यापेक्षा भरपूर जास्त स्किल टेक्निकल लोकांमध्ये असू शकतो. पण ते आपल्या इकडचे पोरं विचार करत नाही त्याबद्दलचा.
2: अच्छा. ज्यावेळेस तुमच्या आता तुम्ही 2009 पासआउट झाला, तुमचे कलीग असणार आहे, तुमचे क्लासमेट्स असणार आहे जे की आता कुठे बाहेर बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, तुमचं त्यांच्याशी ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय जाणवतं की तुम्ही जे तुमचा जॉब निवडला, अर्थात तुम्ही तर जे सांगतायत की तुम्हाला लहानपणापासून एमच होते की इंजिनियर व्हायचं किंवा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा, पण आता असं कधी काय जाणवतं की अरे आपण पण बाहेर जाऊ शकलो असतो किंवा अब्रॉडला जाऊ शकलो असतो?
3: सर असं तर कधी जाणवत नाही. फक्त एखाद्या वेळेस कोणाचा FB वगैरे बघितलं फेसबुकवरती, त्यांनी एखादे चांगले फोटो टाकले, तर तेव्हा थोडासा असं मनात येतो की बाबा आपण पण बाहेर जायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा मी बघतो की माझे फॅमिली, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे लहानपणीचे मित्र सगळेजण आज माझ्यासोबतच आहे, मी दररोज त्यांना भेटू शकतो, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो, तर तो योग मला बाहेर गेल्यानंतर आला नसता. तर मी आज माझ्या ह्या जॉबमध्ये आणि मी जे सध्या ज्या फील्डमध्ये आहे त्याच्यामध्ये मी भरपूर आनंदी आहे.
2: अच्छा अच्छा. जसं तुम्ही आत्ता तुमच्या घरच्यांचं नाव काढलं, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल तुमचे वडील नगरसेवक पण होते, पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, त्यांनी तुम्हाला असं कधी बर्डन आणलं होतं का की हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे? ऑलरेडी जर तुम्ही असं म्हणले होते की घरातले कोणी शिक्षित नव्हते, तरी पण तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा असायचा एज्युकेशनच्या रिलेटेड किंवा बाकी सगळं?
3: माझ्या घरात कोणी शिक्षित नाही, आईसुद्धा दुसरी पास आहे, वडीलसुद्धा पहिली दुसरी पास आहे, आणि मी घरातला मोठा आहे. समजा माझे जेवढे काका वगैरे आहे, 5 काका आहे मला, आणि काकाचे मुलं पण कोणी शिकलेलं नाही. फॅमिली बॅकग्राऊंड तसं म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंडचे होता मी, घरी शेती वगैरे होती. पण आईची खूप लहानपणापासून आवड होती की माझा जो मुलगा आहे तो शिकून काहीतरी नोकरीला वगैरे लागायला पाहिजे. तर आमच्या घरात जर कोणी शाळेत शिपाई जरी असेल तर त्याला म्हणजे एवढा महत्व होतं की खूप मोठ्या जॉबवर आहे.
2: अच्छा अच्छा.
3: तर ती माझ्या मम्मीची खूप लहानपणापासून ही म्हणजे इच्छा होती की बाबा माझा मुलगा शिकून काहीतरी व्हायला पाहिजे, कमीत कमी जिल्हा परिषदचा शिक्षक तरी व्हायला पाहिजे. तर परंतु म्हणजे म्हणजे निसर्गाने भगवानने मला खूप जास्त दिलेलं आहे, ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता.
2: मग जसं की आता तुम्ही म्हणताय तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळाली, आपल्याकडे सरकारी नोकरीला खूप महत्व आहे या टायटलला, हे मिळालं, मग हे सगळं पाहिल्यानंतर मग तुमच्या आईची प्रतिक्रिया काय होती नेमकी याविषयी?
3: आई तर खूप खुश होते, आणि म्हणजे आज सगळेजण येऊन तिला भेटतात की बाबा तुमचा पोरगा चांगल्या पदावर गेलेला आहे, आणि अशा वातावरणामध्ये राहून समजा जिथं शिक्षणाला काही वाव नव्हता, घरात कोणी शिकलेलं नव्हतं, तरी तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे, तर आईला म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट वाटते तिला.
2: अच्छा. तन्वीरजी, आणखीन एक याच्यामध्ये असा विषय येतो की आयुष्यामध्ये सगळंच काय सुरळीत झालेलं नसणार आहे, की तुम्हाला प्रत्येक टप्प्याला यशच मिळालेलं आहे असं झालेलं नसणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला डिप्रेशन आलेलं असणार आहे, लो फील करत असणार आहेत, अनेक वेळा अपयश अडचणी आलेल्या असणार आहेत, त्यावेळेस मग तुमची विचारशैली कशी असायची?
3: सर, आता कसं आहे की लाईफमध्ये अपयश तर आले, जसं की मी आपल्याला म्हणलो इंजिनिअरिंगला मी इयर ड्रॉप झालं होतं माझं, त्याच्यानंतर 2009 पासआउट झाल्यानंतर समजा मी प्रायव्हेट पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप करत होतो, जिथं पेमेंट तेवढी जास्त भेटत नव्हती, तर ते मला स्वतःला अपयश वाटत होतं. त्या काळात माझे काही जे मित्र होते जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर जे कुणी अब्रॉडला गेले, काही मोठमोठ्या कंपनीमध्ये टाटामध्ये इन्फोसिस IBM लागले होते सॉफ्टवेअर करून, तर तेव्हा असं वाटत होतं की आयुष्यात मी म्हणजे खूप अपयश मला आलेलं आहे. परंतु मी मनापासून खचलो नाही सर, म्हणजे एक मनातली जिद्द होती की आपल्याला पण काही करायचं आहे, काही मोठं करायचं आहे. तर त्या हिशोबाने म्हणजे मी अभ्यासासोबत म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन सोबत मी बिझनेसच्या मागे लागलो होतो, की आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये अपयश आला तर बिझनेसमध्ये अपयश येणार नाही. तर मी बिझनेस माझे 1-2 चालू करण्याचा प्रयत्न केला, जसं की प्रोजेक्ट वगैरे तयार करून मी विकत होतो, पेट्रोल पंप टाकण्याचा माझा विचार चालू झाला होता. तर मला समजा 2014 अलॉट पण झालं होतं, 2018 माझा पेट्रोल पंप पण चालू झाला जिंतूर या ठिकाणी. तर म्हणजे अपयशाला खचून गेलो नाही, मनात होता परंतु मी डिप्रेस कधी झालो नाही.
2: अरे वा. अच्छा. तन्वीरजी, आता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तर असं दिसून येतं की शिक्षणाचं महत्व खूप आहे असं तुम्हाला वाटतं, एज्युकेशन मस्ट आहे घेणं?
3: एज्युकेशन खूप मस्ट आहे सर, म्हणजे जसं की आमच्या कम्युनिटीमध्ये जर विचार केला तर असं आहे की शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नाही हा विचार करतात. परंतु मी समजा सगळ्या समाजाला हे सांगू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच लागणं हे तुमच्या मनातून काढून टाका, म्हणजे विद्यार्थ्यांनी हे मनातून काढून टाकायला पाहिजे की शिक्षण झाल्यानंतर मला नोकरीच लागेल हे तुम्ही विचार न करता. शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आणि असुशिक्षित जे आहे त्यांच्यामध्ये समाजामध्ये वावरण्याचं जे आहे खूप डिफरन्स येतो.
2: बरोबर.
3: खूप डिफरन्स येतो.
2: बरोबर.
3: तुमच्या बोलण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये खूप फरक येतो. दुसरा, तुम्ही शिक्षित आहात तर तुम्ही 10,000 जॉबमध्ये पण काटकसर करून कसं जगायचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे जगू शकतात, जे की असुशिक्षित 10,000 पण त्याला कमी पडू शकतात. त्याच्यामुळं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण घ्या, शिक्षणासोबत तुम्हाला नोकरी लागेल हे विचार न करता तुम्ही बिझनेसकडे तुमचा पाऊल टाका, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये तुमचा पाऊल टाका, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल सर.
2: अच्छा, तन्वीर बेग मिर्झा यांच्याशी आपण खरं तर बोलतोय, त्यांच्या नावामध्येच खूप मला असा शायराना अंदाज दिसतोय. तर मला असं वाटतं की तन्वीरजी, या पूर्ण संपूर्ण जर्नीमध्ये असं एखादं कुठलं सॉंग असेल, म्हणजे तुम्हाला हॉबीज पण असतील ना, चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे
3: सर.
2: अच्छा, तर तुम्हाला कुठल्या एरामधले असे जास्त गाणे आवडतात, असं काही विषय?
3: सर 1990
2: दशक जास्त आवडतो असा. तर तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आत्ता सध्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, कारण जुनं वातावरण आहे सगळं, तुम्ही तेरणा कॉलेजला भेट पण देत आहात, असं काही गाणं आहे का तुम्हाला एक मोटिवेट करणारं कुठलं एखादं गाणं आहे का असं?
3: सर जर गाण्याचा जर विचार केला, तेरणाचा आता आपण जे सगळा परिसर बघतो, तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच गाणं म्हणजे डेडिकेट करू इच्छितो, रुक जाना नहीं तू कहीं हार के, काटो पे चल के मिलेंगे सपने बहार के.
2: तर हे गाणं पण खूप मोटिवेट करतं. आणि तन्वीर, आपण ज्या पद्धतीनं आपले अनुभव शेअर केले, खरं तर कॉलेज जीवन असेल, त्याच्यानंतरच असेल, घरची फॅमिलीची परिस्थिती असेल, हा सगळ्या जर परिस्थितीचा विचार केला तर आजचे जे युवक आहेत त्या दृष्टिकोनातून खूप ॲडव्हान्स्ड झालेले आहेत. टेक्नॉलॉजी हातात आलेली आहे. 2009 मी म्हणतोय की आता मोबाईलचं युग खूप जास्त आहे आणि त्यांची विचारशैली पण बदललेली आहे. पण हे जे मूल्य आहेत तुम्ही जे सांगितले आत्ता मुलाखतीतून, ते पण जपणं आवश्यक आहे, जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला खूप खूप पुढे जाता येईल आणि यशस्वी होता येईल. अशा पद्धतीचे आपण अनुभव शेअर केले, आपण रेडिओ तेरणाला भेट दिली, त्याबद्दल आपले मी धन्यवाद व्यक्त करतो.
3: धन्यवाद सर.
2: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
5: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
6: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
5: आणि लाइट बिलाचे.
6: आता 0 रुपये कसे देऊ.
5: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
6: हो हो, नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
4: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा. आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
7: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावली ती मरतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंद करतात, तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात, तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात, तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्ये महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे, ती किंवा आता आलेलीच आहे, की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो, परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपला चांगला फायदा होऊ शकतो.
4: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जरिता हिरवा शेला पांघरून नवा भर जरिता हिरवा शेला पांघरून नवा शिवार हे सार खुलू दे हाक दिली सार।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

0: मोबाईल 8275 99 59 00।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो।
4: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
5: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम असं बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते। आणि आजचा देखील बिग स्टार जो शो आहे तो अगदी स्पेशल आहे। अगदी इतक्या सुंदर माणसावरती आजचा बिग स्टार शो घेऊन मी आपल्यापर्यंत आज आलेली आहे, त्यामुळे कोणीही मिस करू नका। जे श्रोते लाईव्ह ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला 99705900 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते। तर श्रोते हो, आपल्या देशामध्ये अनेक प्रचलित शब्द आहेत जे प्रामुख्याने वापरले जातात। यामध्ये घराणेशाही हा शब्द देखील असाच प्रचलित आहे, परंतु जी आपल्याकडे संगीत क्षेत्रातील घराणी आहेत तीही अशीच आहेत। परंतु फक्त त्या घराण्यात येऊन चालत नाही तर तो वारसाही चालवावा लागतो। याचंच एक उदाहरण आणि अशाच कलाकाराला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत, ज्यांनी फार धाडसानं आणि आपल्या कमाल कौशल्यानं आपलं स्थान निर्माण केलंय। द ग्रेट किशोरदा यांचे सुपुत्र अमित कुमार। श्रोते हो, जरी किशोर कुमार पिता असले तरी तेवढ्याच कमालीचे अमित कुमार देखील निघाले। तेव्हा जाणून घेऊयात या अवलिया कलाकाराचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार द ग्रेट सिंगर अमित कुमार।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांच्यावरती. श्रोते हो, अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 रोजी द ग्रेट किशोदा यांच्या घरी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अमित देखील गाणी गायचे, परंतु बंगाली सुपरस्टार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी फारच सुंदर असं गीत गायलं आणि वारंवार प्रेक्षकांनी त्यांना परत गाण्याचा आग्रह देखील केला. आणि इथूनच किशोरदा म्हणजेच किशोर कुमार यांनी अमित यांना मुंबईला आणण्याचा विचार केला. याच सोबत त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या 2 चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देखील अमित कुमार यांना दिली. यामध्ये दूर गगन की छाव में आ चल के तुझे या गीतांचा समावेश होता.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप. वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि अशीच सदाबहार गीत आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय ते. श्रोते हो, यानंतर 1978 मध्ये आणखीन एक सुंदर गाणं अमित कुमार यांचं आलं कसमे वादे या चित्रपटातील. यानंतर त्यांनी चोर के घर में चोर, आंधी, आपके दिवाने, खट्टा मीठा, गोलमाल, देश परदेश, परवरिश, गंगा की सौगंध या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सोबतची ही गाणी लोकप्रिय होत होती. यानंतर त्यांच्या करिअरमध्ये आणखीन एक मेगा हिट चित्रपट आला, तो होता लव्ह स्टोरी. या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार यांच्या वाट्याला आली आणि लता मंगेशकर यांच्यासोबत

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो जे श्रोते लाईव्ह ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा बिग स्टार शो हा कसा वाटतोय ते. श्रोते हो, लव्ह स्टोरीच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी अमित यांना 50-50 आखिर क्यू, घर का चिराग, स्वर्ग आणि सौतेला भाई यासारख्या चित्रपटांमधून संधी दिली. परंतु आखिर क्यू या चित्रपटातील

या गीताने त्यांची गायकी आणखीनच बहरली. 1980 मध्ये आणखीन एक सुपरहिट गीत मिळालं, ते होत कुर्बानी मधील लैला ओ लैला. याच बरोबर मैं कातिल हूँ या चित्रपटातील आओ नए सपने बुने हे गीत आणि श्रद्धांजली मधील यूं तो हसीन हजार है हे गीत देखील चार्ट बस्टर ठरलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, 1980 दशकात अमित कुमार यांना जवळजवळ सर्वच संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसाठी गाणी गायली. वडील किशोर कुमार नंतर ते हिंदी चित्रपटांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे पार्श्वगायक ठरले. संगीतकारांमध्ये आर डी यांच्या सोबत अमितनी 1975 ते 1994 पर्यंत काळ गाजवला. त्याचबरोबर 1983 ते 1985 पर्यंत बप्पी लहरी यांच्या सोबत त्यांचा काळ गाजला. 1980 दशकात विशेष करून अमित यांनी कुमार गौरव यांच्यासाठी गीतं गायली. यामध्ये रोमांस, तेरी कसम, लवर्स, ऑल राउंडर यासारख्या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल. दुश्मन

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार. श्रोते हो, 1980 उत्तरार्धात अमित हे अनिल कपूर यांचाही आवाज बनले. यामध्ये त्यांनी तेजाब, युद्ध, आग से खेलेंगे या चित्रपटासाठी गाणी गायली. यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली. 1988 मध्ये त्यांनी आणखीन एक जबरदस्त आणि विवादात राहिलेलं गीत गायलं. ते होत त्रिदेव या चित्रपटातील ओए ओए. या गीतानं देशभरामध्ये धुमाकूळ घातला. याच सोबत अमित यांनी अनेक बहारदार गीतं दिली. यामध्ये बागी, पोलीस पब्लिक, 100 डेज, अफसाना प्यार का यामधील टिप टिप बारिश या गाण्यांनी अमित यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
1: ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए ओए

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मेलेडिया सिंगर अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांनी 1990 दशकातही नव्या प्रतिभेच्या संगीतकारांसोबत उत्तम काम केलं. जतीन ललित, नदीम श्रवण, आनंद मिलिंद तसेच अनु मलिक यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. यातच त्यांच्या आणखीन एका गाण्यानं धमाल केली. ते होतं बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील मेरे प्यारे करस जरा चखना ओए मखणा ओए मखणा या गीतानं. परंतु यानंतर 1994 सालानंतर त्यांनी बऱ्याच ऑफर्स नाकारल्या आणि थेट स्टेज शोवर त्यांनी भर दिला आणि अनेक संगीत अल्बम त्यांनी तयार केले आणि ते लोकप्रिय देखील झाले.

वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचं वलय हे फारच इंटरेस्टिंग असंच आहे. जसं आपण सुरुवातीस घराणेशाहीचा उल्लेख केला, तो वारशासाठी नव्हे तर तो असा पुढे चालवण्यासाठी जसा तो अमित कुमार यांनी चालवला. अमित आजही सक्रिय आहेत. कुमार ब्रदर्स म्युझिक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे. परंतु आजही स्टेज शोवर हा अवलया येतो तेव्हा अमित कुमार किशोर आणि किशोरचा अमित कधी होतो ते कळतच नाही. गायकी सोबतच अमित एक उच्च कोटीचे मिमिक्री कलाकार देखील आहेत. त्यामुळे त्यांची गाणीही कोणत्याही चित्रपटातील असोत, कोणत्याही संगीतकाराची असोत, अमित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं.

त्यामुळेच अमित कुमार आहेत रेडिओ तेनाचे बिग बिग स्टार। श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अव्ययासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचा आपला शो कसा वाटतोय हे मला नक्की सांगायचं आहे तुम्ही 9970500900 या क्रमांकावरती। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावर। असंच ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे. त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का, उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा व्यक्तिमत्वांची यशोगाथा ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये एक यशाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपलं जीवन जे आहे ते आदर्शवत चालवत आहेत। अशा सर्व आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधील ॲन्युमिनीचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू करत असतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो। त्याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तन्वीर बेग मिर्झा यांना। ते 2009 मेकॅनिकल या ब्रँचमधून त्यांनी त्यांची डिग्री पूर्ण केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून, आणि त्यानंतर ते परभणी महानगरपालिका या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत। तेव्हा आज आपण त्यांची यशोगाथा पण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे। सर्वप्रथम तन्वीरजी, मी आपलं स्वागत करतो।
2: नमस्कार
1: तन्वीरजी। जसं मी आत्ता तुमचा एक इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2009 पासआउट होऊन या ठिकाणून गेले आहेत, आज 13 झालेले आहेत, परत आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला भेट दिल्या, तुम्हाला काय नेमकं फिलिंग आहे ते सांगा।
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे या ठिकाणी। म्हणजे माझे जसं की लोक 4 पासआउट होतात, मी 5 पासआउट झालेलो आहे।
1: अच्छा,
2: तर त्याच्यामुळे म्हणजे की इथं जुने आता कुणी कलीग वगैरे तर दिसले नाही, पण माने सर पटेल सर हे यांनी मला शिकवलेलं आहे, तर त्यांना भेटून खूपच आनंद झालेला आहे मला।
1: अच्छा, जुन्या आठवणी आता ज्यावेळेस तुमच्या अशा जागा होत आहेत, तर 2009 तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्याच्या अगोदर मग तुमची नेमकी काय असं होतं की तुम्हाला इथंच ॲडमिशन घेण्याचा का विचार झाला तुमचा?
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावा समजा असं तर काही माझ्या मनात नव्हतं, पण मी जेव्हा समजा 12 पासआउट झालो, ॲक्च्युअलमध्ये मी ज्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड, माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नाही। मी माझ्या फॅमिलीमधला पहिला असा म्हणजे पहिला पर्सन आहे की जे पहिला 10 पास होणार, मी पहिला पर्सन आहे।
1: अरे बापरे,
2: तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आधी कुणी 10 पास पण नव्हता। तर माझा सुरुवातीला जे ध्येय होता ते फक्त मला कसं तरी 10 पास करायचं होतं।
1: अच्छा,
2: लहानपणी तर मी कसं तरी 10 पास झालो। त्याच्यानंतर असा विचार होत झाला की बाबा आता आपण 10 पास झालो, इथपर्यंत कोणी पोहोचला नाही आणि 11 तर इझिली माणूस पास होऊन जातो। तर त्या हिशोबाने मी 11 ॲडमिशन घेतलं सायन्सने,
1: हे परभणीमध्ये,
2: परभणीमध्ये 11 सायन्सला मी ॲडमिशन घेतलं। तर माझा असा विचार होता की जर यदा कदाचित मी 12 फेल जरी झालो तर माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कमीत कमी आम्ही आपण 12 तरी पासआउट 12 तरी जाऊ। तर मी 12 खूप मेहनत वगैरे केली, 12 पासआउट झालो। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं माझ्या मनात आला, कारण की मी जिंतूर नगरपालिकेला एकदा चक्कर मारली होती, तर तिथे इंजिनिअरची एक पार्टी बघितली, तर त्याच्यावरती लिहिलं होतं बी ई सिव्हिल। तर मी विचार केला की बाबा हे बी ई सिव्हिल काय आहे, तर एकाला विचारलं, ते म्हणलं की हे इंजिनिअर असतो। तर त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार केला। इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मी औरंगाबादला फॉर्म भरायला गेलो, तर तिथं फॉर्म भरायला गेलो तर आता मला गायडन्स करणारा कोणीच नव्हता इथपर्यंत म्हणजे। तर तिथं गेल्यानंतर मी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा मला आता इंजिनिअरिंग करायची आहे आणि अशी कोणती ब्रांच मी निवडू की भविष्यात ज्याचा मला फायदा
1: होऊ शकतो।
2: तर त्या ठिकाणी जेवढे काही मला विद्यार्थी भेटले होते तर सगळ्यांनी मला सांगितलं की बाबा बी मेकॅनिकल ही मेकॅनिकल एव्हरग्रीन ब्रांच असते, तुम्ही मेकॅनिकलला ॲडमिशन घेऊन टाका। तर त्यावेळेस ऑप्शन फॉर्ममध्ये 40 ऑप्शन येत होते, मी टोटल 40 मेकॅनिकलला भरून टाकले आणि त्या 40 माझा दुसरा का तिसरा नंबर उस्मानाबादला दिलेला होता प्रेफरन्स, तर माझा पहिल्या राऊंडमध्ये उस्मानाबादला नंबर लागला माझा। आणि तेच म्हणजे असा योग आला, पहिली वेळ उस्मानाबादला यायचा योग आला। मी उस्मानाबादला आलो, कॅप राऊंडमधून मला माझा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता, कॅप राऊंडमधून मी उस्मानाबादला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं आणि इथून मी माझी डिग्री कंप्लीट केली।
1: अच्छा, तर आता ही जर्नी जी तुम्ही सांगितली त्याच्यामधला एक इंटरेस्टिंग पॉईंट जो मला वाटला तो म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही शिक्षित नाही आहे किंवा मग हे असे जे ऑब्स्टेकल्स असतात फॅमिलीकडून असतील किंवा हे असतील, ह्याच्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे मग नेमकं काय व्हिजन असलं पाहिजे, काय विचार असला पाहिजे?
2: कसं आहे की आपलं जे व्हिजन जे आहे की समजा जे कोणी केलं नाही, माझा तर असा विचार होता की माझ्या मी नाही का म्हणजे लोकांसोबत कम्पीट केलं नाही की बाबा आपले दुसरे जो गावातले मित्र असेल किंवा इतर लोक असेल जे कोणी मोठ्या पदावर असेल तर त्यांच्यासोबत माझा कॉम्पिटिशन नव्हतंच. माझा कॉम्पिटिशन फक्त माझ्या फॅमिलीच्या लोकांसोबत होता की मला जे करायचं आहे ते माझ्या फॅमिलीत कुणी केलं नाही असं करायचं
1: आहे,
2: हाच माझा विजन होता. तर तेच विजन घेऊन मी पुढे चालत होतो. आणि त्या काळात समजा जेव्हा समजा मी माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला तर माझे वडील जिंतूर नगरपालिकेचे नगरसेवक होते.
1: अच्छा अच्छा. हां,
2: तर असा योग होता की मग तिथं समजा जे मी बी सिव्हिलची पार्टी वगैरे बघितली होती तर मला माझ्या मनात एकच ध्येय होतं की मला इंजिनियर व्हायचं
1: आहे.
2: ते कसं व्हायचं काय व्हायचं ते मला माहीत नाही, फक्त इंजिनियर व्हायचं. आणि मला समजा ज्यांनी जे कोणी थोडाफार गायडन्स केलं असेल ते सांगत होते की फक्त तुमच्या भविष्यातला टर्निंग पॉईंट आहे 12वी. 12वीच्या नंतर तुम्हाला कधी अभ्यास करायचंच नाही, फक्त तुम्ही कुठं लागले. तर माझ्या मनात पण हेच होतं की बाबा आपण 12वी पासआउट झालो म्हणजे पुढं काही आपल्याला अभ्यास वगैरे करायचं नाही. तसंच फर्स्ट इयरला इथं आलो, अभ्यास वगैरे काहीच केलं नाही आणि मी फर्स्ट इयर ड्रॉप झालो. फर्स्ट इयर मी माझा इयर ड्रॉप झाला तर तेव्हा लक्षात आलं की बाबा 12वीपर्यंत जे केलं
1: ते
2: काहीच नव्हतं, पण पुढे भरपूर करायचंय. म्हणजे इंजिनिअरिंग एक असा पाईप आहे की ज्याच्यामध्ये एकच एंट्री आहे आणि एक एक्झिट आहे. तुम्ही एंट्री केली तर एकतर इंजिनियर होऊन पासआउट व्हा किंवा बाहेर जा, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथं तुम्ही रिटर्न जा. तर ऑब्स्टॅकल्स वगैरे म्हणजे पहिल्या वर्षी आले तर ध्येय फक्त आपलं एवढंच होतं की आपल्याला इंजिनियर व्हायचंय काही पण करून. तर पुढचे 4 वर्ष खूप अभ्यास केले आणि इथून 2009 मी पासआउट झालो.
1: म्हणजे हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही 12वीनंतर खूप कॅज्युअली घेतलं, तुम्ही 1 वर्ष तुमचा ड्रॉप पण झाला, पण तुम्ही निराश होऊन परत गेला नाही, पण तुम्हाला ते फाईट करायचंच होतं कारण तुमच्या नजरेसमोर ती पाटी दिसत होती बी ई सिव्हिलची आणि तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. मग तुम्ही 2009 पासआउट झाल्यानंतर मग तुमची पुढची जर्नी कशी राहिली?
2: 2009 समजा मी पासआउट झालो तर पासआउट झाल्यानंतर कसं आहे की सगळ्या म्हणजे जे मुलं पासआउट वगैरे होतात त्यांच्या मनात असतं कोणी एमटेक करायचा, कोणी जॉब करायचा, म्हणजे त्यांचा टार्गेट असतो की जॉब करायचं. माझ्या फॅमिलीच्या मनात वेगळंच होतं, त्यांनी माझं 2010 लग्न करून टाकलं.
1: अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट लगेच
2: त्यांनी माझं मार्च 2010 लग्न करून टाकलं. मी जसं पासआउट झालो तसं पुण्याला गेलो, तिथं मी एक प्रीमियर म्हणून रबर फॅक्टरी होती तिथं मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो. परंतु पप्पाने बोलून घेतलं कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, सगळ्यांचे लग्न 20-21 वर्षात होत होते. मीच असं होतं की माझं वर्ष म्हणजे 23-24 वर्ष झाली होती मला. तर आता पप्पा म्हणले की बाबा तू इकडे या आधी लग्न कर. 2010 लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर मग असं मनात आलं की बाबा आता बायको वगैरे आली ती तिला घेऊन कुठं पुण्याला वगैरे फिरत बसायचं, त्यापेक्षा मग मी गावाकडेच राहिलो आणि तिकडे आमच्या परभणीला ग्रामीण पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप केली. त्याच्यानंतर मी लेक्चरशिप करता करता समजा जे फायनल इयरचे विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पण स्वतः मी डेव्हलप करत होतो, डिझाईन करत होतो आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना विकतसुद्धा होतो मी.
1: अच्छा अच्छा.
2: असं असं याप्रमाणे मी कामं केली.
1: जे मी प्रत्येक इंजिनियर म्हणे की जोगाडू वृत्ती आणि जे सारखं स्ट्रगल करायचं आणि लढायचं, शांत बसायचं नाही, हे जे दिसले ते तुमच्यामध्ये दिसून येतं. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपल्याला ती सिव्हिल इंजिनियरची जी पाठी पाहिली होती किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी जॉब करायचा होता तो कुठं तर आता पाठीमागं पडतोय, असं कधी तुम्हाला नाही वाटलं?
2: तसं वाटलं की बाबा माझा एक ध्येय होतं की मला समजा नगरपालिकेचंच जॉबचं आधीपासून एक म्हणजे
1: आकर्षण होतं.
2: तर मनात होतं की बाबा आपल्याला करायचं आहे. मी अभ्यास पण करत होतो लेक्चरशिपसोबत अभ्यास पण करत होतो, परंतु योग आला नाही. 2012 नगरपालिकेची जागा निघाली होती, त्याला मी अभ्यास करून एक्झाम पण दिली परंतु तिथं मला अपयश आलं. मी तिथं पासआउट झालो नाही, म्हणजे माझा नंबर लागला नाही. जागा कमी होते, परभणी जिल्ह्यामध्ये जागा निघाली होते तर त्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरसाठी फक्त 3 जागा होते. पण त्यावेळेस माझा नंबर लागला नाही, मी काही 8-10 नंबरवरती होतो. मग थोडासा निराश झालो मी की बाबा आपल्याला अपयश मिळालं. पण मी म्हणलो की नाही, निराश म्हणजे अपयश जरी आलं तर आपल्याला खचून जायचं नाही. पुढे भविष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. जर मला जॉब जरी नाही लागली तर मी बिझनेसमध्ये म्हणजे हातपाय मारत होतो, जसा प्रोजेक्ट वगैरे करत होतो. त्याच काळात मी म्हणजे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंपची ॲड निघाली होती. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपची डीलरशिपसाठी मी म्हणजे 2013 अप्लाय केलं. 2014 मला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाला त्यांच्याकडून. त्याच्यानंतर मग 2015 पर्यंत कंटिन्यू मी लेक्चरशिप करत होतो. 2015 परभणी महानगरपालिकेची जाहिरात निघाली. त्या जाहिरात निघाल्यानंतर मी तिथं अप्लाय केलं आणि योगायोगाने म्हणजे मी माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आणि मी जून 2015 परभणी महानगरपालिकेत ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो.
1: अच्छा, म्हणजे आता मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये अशा पद्धतीनं जॉब भेटू शकतो?
2: याच्या आधी जे होतं ना, जसं की जिल्हा परिषद आणि नगरपालिका वगैरे यांच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरला जागा नव्हते. परंतु बहुतेक 2005-06 जे DMA एक आकृती बंद असतो ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट रूल्स असतात, त्या रिक्रुटमेंट रूल्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरसाठी वॉटर सप्लाय डिपार्टमेंट व सॅनिटेशन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला मेकॅनिकल इंजिनिअर ला अलाउ केलेला आहे.
1: अच्छा अच्छा,
2: म्हणजे आधी हे डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरला प्रेफरन्स देत होते,
1: सिव्हिल इंजिनिअरचा,
2: आता त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअर अलाउ केलेला
1: आहे.
2: म्हणजे रिक्रुटमेंट रूल्समध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो त्याला मेकॅनिकल अलाउ केलेला आहे.
1: अच्छा, मग तन्वीर जे आपण आता काय सांगू इच्छिता की जसं आता मी बरंचसं पाहतोय तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच आहे, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचाच रेडिओ तेरणा पण आहे, अनेक मुलांच्या मुलाखती घेतल्या ज्यांचं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं, तर ज्यांचं असं आता मेकॅनिकल झालेलं आहे किंवा तुमच्याच ब्रँचच्या रिलेटेड आहे, तर बरेचसे जण समजा कंपनीमध्ये किंवा अब्रॉडला सुद्धा जाण्याचा विचार करतात, मग त्यांनी याकडे सुद्धा ऑप्शन म्हणून पाहावं का की गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं?
2: त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर ठिकाणी सध्या जागा आहे. जसं MIDC सेक्टरमध्ये मेकॅनिकलला जागा आहे, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहे, PWDमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे. तर आधी समजा अब्रॉडला जाण्यापेक्षा आपण आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यात राहून काय करू शकतो, त्यांनी ते करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायला पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर जॉब नाही मिळाली तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर कामे निघतात जे की मेकॅनिकलशी रिलेटेड आहे.
1: पण आपले
2: कॉन्ट्रॅक्टरशिप, पण आपले जे पोरं आहे म्हणजे जे की म्हणजे लहान फॅमिलीमधून, मिडल क्लास फॅमिलीमधून येतात, तर त्यांचा लहानपणापासून एकच ध्येय असतो की मला जॉब करायचं आहे. तर त्यांनी जॉबचा विचार न करता एकतर मी कसं म्हणते एंटरप्रेन्युअर होऊ शकतो याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे.
1: बरोबर,
2: फक्त जॉब हा ध्येय न ठेवता गव्हर्नमेंट जॉबचं तुम्ही प्रिपरेशन करा. तिथं जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही बिझनेस स्वतःचा करू शकता. बिझनेसमध्ये पण भरपूर स्कोप आहे आणि बिझनेस आजकाल जसं मी बघतोय नॉन टेक्निकल जे काही लोक आहे त्यांच्यामध्ये स्किल असतात बिझनेसची, तर आपण तर टेक्निकल आहे, त्यांच्यापेक्षा भरपूर जास्त स्किल टेक्निकल लोकांमध्ये असू शकतो. पण ते आपल्या इकडचे पोरं विचार करत नाही त्याबद्दलचा.
1: अच्छा, ज्यावेळेस तुमच्या आता तुम्ही 2009 पासआउट झाला, तुमचे कलीग असणार आहे, तुमचे क्लासमेट्स असणार आहे जे की आता कुठे बाहेर बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, तुमचं त्यांच्याशी ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय जाणवतं की तुम्ही जे तुमचा जॉब निवडला, अर्थात तुम्ही तर जे सांगताय की तुम्हाला लहानपणापासून एमच होते की इंजिनियर व्हायचं किंवा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा, पण आता असं कधी काय जाणवतं की अरे आपण पण बाहेर जाऊ शकलो असतो किंवा अब्रॉडला जाऊ शकलो असतो?
2: सर, असं तर कधी जाणवत नाही. फक्त एखाद्या वेळेस कोणाचा FB वगैरे बघितलं फेसबुकवरती, त्यांनी एखादे चांगले फोटो टाकले, तर तेव्हा थोडासा असं मनात येतो की बाबा आपण पण बाहेर जायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा मी बघतो की माझे फॅमिली, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे लहानपणीचे मित्र सगळेजण आज माझ्यासोबतच आहे, मी दररोज त्यांना भेटू शकतो, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो, तर तो योग मला बाहेर गेल्यानंतर आला नसता. तर मी आज माझ्या ह्या जॉबमध्ये आणि मी जे सध्या ज्या फील्डमध्ये आहे त्याच्यामध्ये मी भरपूर आनंदी आहे.
1: अच्छा अच्छा, जसं तुम्ही आत्ता तुमच्या घरच्यांचं नाव काढलं, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल तुमचे वडील नगरसेवक पण होते, पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, त्यांनी तुम्हाला असं कधी बर्डन आणलं होतं का की हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे? ऑलरेडी जर तुम्ही असं म्हणलं होतं की घरातले कोणी शिक्षित नव्हते, तरी पण तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा असायचा एज्युकेशनच्या रिलेटेड किंवा बाकी सगळं?
2: माझ्या घरात कोणी शिक्षित नाही, आईसुद्धा दुसरी पास आहे, वडीलसुद्धा पहिली दुसरी पास आहे, आणि मी घरातला मोठा आहे समजा, माझे जेवढे काका वगैरे आहे, पाच काका आहे मला आणि काकाचे मुलं पण कोणी शिकलेलं नाही. फॅमिली बॅकग्राऊंड तसं म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंडचे होता मी, घरी शेती वगैरे होती. पण आईची खूप लहानपणापासून आवड होती की माझा जो मुलगा आहे तो शिकून काहीतरी नोकरीला वगैरे लागायला पाहिजे. तर आमच्या घरात जर कुणी शाळेत शिपाई जरी असेल तर त्याला म्हणजे एवढा महत्व होतं की खूप मोठ्या जॉबवर आहे.
1: अच्छा अच्छा.
2: तर ती माझ्या मम्मीची खूप लहानपणापासून ही म्हणजे इच्छा होती की बाबा माझा मुलगा शिकून काहीतरी व्हायला पाहिजे, कमीत कमी जिल्हा परिषदचा शिक्षक तरी व्हायला पाहिजे. तर परंतु म्हणजे म्हणजे निसर्गाने भगवानने मला खूप जास्त दिलेला आहे, ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता.
1: मग जसं की आता तुम्ही म्हणतायत तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळाली, आपल्याकडे सरकारी नोकरीला खूप महत्व आहे या टायटलला, हे मिळालं, मग हे सगळं पाहिल्यानंतर मग तुमच्या आईची प्रतिक्रिया काय होती नेमकी याविषयी?
2: आई तर खुश, खूप खुश होते. आणि म्हणजे आज सगळेजण येऊन तिला भेटतात की बाबा तुमचा पोरगा चांगल्या पदावर गेलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये राहून समजा जिथं शिक्षणाचा काहीच, शिक्षणाला काही वाव नव्हता, घरात कुणी शिकलेलं नव्हतं, तरी तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे, तर आईला म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट वाटते तिला.
1: तन्वीरजी, आणखीन एक याच्यामध्ये असा विषय येतो की आयुष्यामध्ये सगळंच काय सुरळीत झालेलं नसणार आहे, की तुम्हाला प्रत्येक टप्प्याला यशच मिळालेलं आहे असं झालेलं नसणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला डिप्रेशन आलेलं असणार आहे, लो फील करत असणार आहेत, अनेक वेळा अपयश अडचणी आलेल्या असणार आहेत, त्यावेळेस मग तुमची विचारशैली कशी असायची?
2: सर, आता कसं आहे की लाईफमध्ये अपयश तर आले, जसं की मी आपल्याला म्हणलो इंजिनिअरिंगला मी इयर ड्रॉप झालं होतं माझं, त्याच्यानंतर 2009 पासआउट झाल्यानंतर समजा मी प्रायव्हेट पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप करत होतो, जिथं पेमेंट तेवढी जास्त भेटत नव्हती, तर ते मला स्वतःला अपयश वाटत होतं. त्या काळात माझे काही जे मित्र होते जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर जे कुणी अब्रॉडला गेले, काही मोठमोठ्या कंपनीमध्ये टाटामध्ये, इन्फोसिस, IBM लागले होते सॉफ्टवेअर करून, तर तेव्हा असं वाटत होतं की आयुष्यात मी म्हणजे खूप अपयश मला आलेलं आहे. परंतु मी मनापासून खचलो नाही सर. म्हणजे एक मनातली जिद्द होती की आपल्याला पण काही करायचं आहे, काही मोठं करायचं आहे. तर त्या हिशोबाने म्हणजे मी अभ्यासासोबत म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचा प्रिपरेशन सोबत मी बिझनेसच्या मागे लागलो होतो. की आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये अपयश आला तर बिझनेसमध्ये अपयश येणार नाही. तर मी बिझनेस माझे एक दोन चालू करण्याचा प्रयत्न केला, जसं की प्रोजेक्ट वगैरे तयार करून मी विकत होतो, पेट्रोल पंप टाकण्याचा माझा विचार चालू झाला होता. तर मला समजा 2014 अलॉट पण झालं होतं, 2018 माझा पेट्रोल पंप पण चालू झाला जिंतूर या ठिकाणी. तर म्हणजे अपयशाला खचून गेलो नाही, मनात होता परंतु मी डिप्रेस कधी झालो नाही.
1: अरे वा, अच्छा. तन्वीरजी, आता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तर असं दिसून येतं की शिक्षणाचं महत्व खूप आहे असं तुम्हाला वाटतं, एज्युकेशन मस्ट आहे घेणं?
2: एज्युकेशन खूप मस्ट आहे सर. म्हणजे जसं की आमच्या कम्युनिटीमध्ये जर विचार केला तर असं आहे की शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नाही हा विचार करतात. परंतु मी समजा सगळ्या समाजाला हे सांगू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच लागणं हे तुमच्या मनातून काढून टाका. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे मनातून काढून टाकायला पाहिजे की शिक्षण झाल्यानंतर मला नोकरीच लागेल हे तुम्ही विचार न करता, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आणि असुशिक्षित जे आहे त्यांच्यामध्ये समाजामध्ये वावरण्याचं जे आहे खूप डिफरन्स
1: येतो. बरोबर,
2: खूप डिफरन्स येतो.
1: बरोबर,
2: तुमच्या बोलण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये खूप फरक येतो. दुसरा, तुम्ही शिक्षित आहात तर तुम्ही 10,000 जॉबमध्ये पण काटकसर करून कसं जगायचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे जगू शकतात, जे की असुशिक्षित 10,000 पण त्याला कमी पडू शकतात. त्याच्यामुळं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण घ्या, शिक्षणासोबत तुम्हाला नोकरी लागेल हे विचार न करता तुम्ही बिझनेसकडे तुमचा पाऊल टाका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये तुमचा पाऊल टाका तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
1: अच्छा. तन्वीर बेग मिर्झा यांच्याशी आपण खरं तर बोलतोय, त्यांच्या नावामध्येच खूप मला असा शायराना अंदाज दिसतोय. तर मला असं वाटतं की तन्वीरजी, या पूर्ण संपूर्ण जर्नीमध्ये असं एखादं कुठलं सॉंग असेल, म्हणजे तुम्हाला हॉबीज पण असतील ना, चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे
2: सर.
1: अच्छा, तर तुम्हाला कुठल्या एरामधले असे जास्त गाणे आवडतात असं काही विषय?
2: सर 1990
1: दशक जास्त आवडतो असा. तर तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आत्ता सध्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, कारण जुनं वातावरण आहे सगळं, तुम्ही तेरणा कॉलेजला भेट पण देत आहात, असं काही गाणं आहे का तुम्हाला एक मोटिवेट करणारं कुठलं एखादं गाणं आहे का असं?
2: सर जर गाण्याचा जर विचार केला तेरणाचा, आता आपण जे सगळा परिसर बघतो, तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच गाणं म्हणजे डेडिकेट करू इच्छितो, रुक जाना नहीं तू कहीं हार के, काटो पे चल के मिलेंगे सपने बहार के.
1: तर हे गाणं पण खूप मोटिवेट करतं. आणि तन्वीर, आपण ज्या पद्धतीनं आपले अनुभव शेअर केले, खरं तर कॉलेज जीवन असेल, त्याच्यानंतरच असेल, घरची फॅमिलीची परिस्थिती असेल, हा सगळ्या जर परिस्थितीचा विचार केला तर आजचे जे युवक आहेत त्या दृष्टिकोनातून खूप ॲडव्हान्स्ड झालेले आहेत. टेक्नॉलॉजी हातात आलेली आहे. 2009 मी म्हणतोय की आता मोबाईलचं युग खूप जास्त आहे आणि त्यांची विचारशैली पण बदललेली आहे. पण हे जे मूल्य आहेत तुम्ही जे सांगितले आत्ता मुलाखतीतून, ते पण जपणं आवश्यक आहे, जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला खूप पुढे जाता येईल आणि यशस्वी होता येईल. अशा पद्धतीचे आपण अनुभव शेअर केले, आपण रेडिओ तेरणाला भेट दिली, त्याबद्दल आपले मी धन्यवाद व्यक्त करतो.
2: धन्यवाद सर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
5: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
4: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
5: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
6: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्ये महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादन होत आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळे अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळे हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविध टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
5: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
7: रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
7: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275 99 59 00।
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला।

महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम असं बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते। आणि आजचा देखील बिग स्टार जो शो आहे तो अगदी स्पेशल आहे। अगदी इतक्या सुंदर माणसावरती आजचा बिग स्टार शो घेऊन मी आपल्यापर्यंत आज आलेली आहे, त्यामुळे कोणीही मिस करू नका। जे श्रोते लाईव्ह ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला 99705900 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते। तर श्रोते हो, आपल्या देशामध्ये अनेक प्रचलित शब्द आहेत जे प्रामुख्याने वापरले जातात। यामध्ये घराणेशाही हा शब्द देखील असाच प्रचलित आहे, परंतु जी आपल्याकडे संगीत क्षेत्रातील घराणी आहेत तीही अशीच आहेत, परंतु फक्त त्या घराण्यात येऊन चालत नाही तर तो वारसाही चालवावा लागतो। याचंच एक उदाहरण आणि अशाच कलाकाराला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत, ज्यांनी फार धाडसानं आणि आपल्या कमाल कौशल्यानं आपलं स्थान निर्माण केलंय। द ग्रेट किशोरदा यांचे सुपुत्र अमित कुमार। श्रोते हो, जरी किशोर कुमार पिता असले तरी तेवढ्याच कमालीचे अमित कुमार देखील निघाले, तेव्हा जाणून घेऊयात या अवलिया कलाकाराचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार द ग्रेट सिंगर अमित कुमार।

बिगस्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांच्यावरती. श्रोते हो, अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 रोजी द ग्रेट किशोदा यांच्या घरी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अमित देखील गाणी गायचे, परंतु बंगाली सुपरस्टार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी फारच सुंदर असं गीत गायलं आणि वारंवार प्रेक्षकांनी त्यांना परत गाण्याचा आग्रह देखील केला. आणि इथूनच किशोरदा म्हणजेच किशोर कुमार यांनी अमित यांना मुंबईला आणण्याचा विचार केला. याच सोबत त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या 2 चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देखील अमित कुमार यांना दिली. यामध्ये दूर गगन की छाव में आचल के तुझे या गीतांचा समावेश होता.

मंडळी 1973 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अमित यांनी त्यांचं पहिलं व्यावसायिक गीत गायलं, ते दरवाजा या चित्रपटासाठी. सपन जगमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं होश में हम कहा हे गीत होतं. 1978 मध्ये देश परदेश या चित्रपटातील नजर लागे ना साथियो हे गीतही लोकप्रिय झालं. परंतु यानंतर त्यांना मोठा ब्रेक किंवा यश ज्या गाण्याने दिलं ते होतं आरडी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं बालिका वधू या चित्रपटातील. ते गीत होतं

याच गीतानं त्यांना राष्ट्रीय गायकांच्या यादीत आणलं. या गाण्याने 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीतांचा दर्जा देखील दिला. 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीताचा दर्जा दिला.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप. वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि अशीच सदाबहार गीतं आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय ते. श्रोते हो, यानंतर 1978 मध्ये आणखीन एक सुंदर गाणं अमित कुमार यांचं आलं, कसमे वादे या चित्रपटातील. यानंतर त्यांनी चोर के घर में चोर, आंधी, आपके दिवाने, खट्टा मीठा, गोलमाल, देश परदेश, परवरिश, गंगा की सौगंध या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सोबतची ही गाणी लोकप्रिय होत होती. यानंतर त्यांच्या करिअरमध्ये आणखीन एक मेगा हिट चित्रपट आला, तो होता लव्ह स्टोरी. या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार यांच्या वाट्याला आली आणि लता मंगेशकर यांच्या सोबत

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो जे श्रोते लाईव्ह ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा बिग स्टार शो हा कसा वाटतोय ते. श्रोते हो, लव्ह स्टोरीच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी अमित यांना 50-50 आखिर क्यू, घर का चिराग, स्वर्ग आणि सौतेला भाई यासारख्या चित्रपटांमधून संधी दिली. परंतु आखिर क्यू या चित्रपटातील दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें नाम दिया है या गीताने त्यांची गायकी आणखीनच बहरली. 1980 मध्ये आणखीन एक सुपरहिट गीत मिळालं, ते होतं कुर्बानी मधील लला ओलेला. याच बरोबर मैं कातिल हूँ या चित्रपटातील आओ नए सपने बुने हे गीत आणि श्रद्धांजली मधील यूं तो हसीन हजार है हे गीत देखील चार्ट बस्टर ठरलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय मलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, 1980 दशकात अमित कुमार यांना जवळजवळ सर्वच संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसाठी गाणी गायली. वडील किशोर कुमार नंतर ते हिंदी चित्रपटांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे पार्श्वगायक ठरले. संगीतकारांमध्ये आरडी यांच्या सोबत अमितनी 1975 ते 1994 पर्यंत काळ गाजवला. त्याचबरोबर 1983 ते 1985 पर्यंत बप्पी लहरी यांच्या सोबत त्यांचा काळ गाजला. 1980 दशकात विशेष करून अमित यांनी कुमार गौरव यांच्यासाठी गीतं गायली. यामध्ये रोमांस, तेरी कसम, लवर्स, ऑल राऊंडर यासारख्या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल.

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार.

0: 1980 च्या उत्तरार्धात अमित हे अनिल कपूर यांचाही आवाज बनले. यामध्ये त्यांनी तेजाब, युद्ध, आग से खेलेंगे या चित्रपटासाठी गाणी गायली. यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची गीत प्रचंड लोकप्रिय ठरली. 1988 मध्ये त्यांनी आणखीन एक जबरदस्त आणि विवादात राहिलेलं गीत गायलं. ते होत त्रिदेव या चित्रपटातील ओए ओए. या गीतानं देशभरामध्ये धुमाकूळ घातला. याच सोबत अमित यांनी अनेक बहारदार गीत दिली. यामध्ये बागी, पोलीस पब्लिक, 100 डेज, अफसाना प्यार का यामधील टिप टिप बारिश या गाण्यांनी अमित यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
1: Oh yeah.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मेलेडियस सिंगर अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांनी 1990 दशकातही नव्या प्रतिभेच्या संगीतकारांसोबत उत्तम काम केलं. जतीन ललित, नदीम श्रवण, आनंद मिलिंद तसेच अनु मलिक यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. यातच त्यांच्या आणखीन एका गाण्यानं धमाल केली. ते होतं बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील मेरे प्यारे का रस जरा चखना ओए मखणा ओए मखणा या गीतानं. परंतु यानंतर 1994 सालानंतर त्यांनी बऱ्याच ऑफर्स नाकारल्या आणि थेट स्टेज शोवर त्यांनी भर दिला आणि अनेक संगीत अल्बम त्यांनी तयार केले आणि ते लोकप्रिय देखील झाले.

वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचं वलय हे फारच इंटरेस्टिंग असंच आहे. जसं आपण सुरुवातीस घराणेशाहीचा उल्लेख केला, तो वारशासाठी नव्हे तर तो असा पुढे चालवण्यासाठी जसा तो अमित कुमार यांनी चालवला. अमित आजही सक्रिय आहेत. कुमार ब्रदर्स म्युझिक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे, परंतु आजही स्टेज शोवर हा अवलया येतो तेव्हा अमित कुमार किशोर आणि किशोरचा अमित कधी होतो ते कळतच नाही. गायकी सोबतच अमित एक उच्च कोटीचे मिमिक्री कलाकार देखील आहेत, त्यामुळे त्यांची गाणीही कोणत्याही चित्रपटातील असोत, कोणत्याही संगीतकाराचे असोत, अमित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं.

त्यामुळेच अमित कुमार आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग स्टार। श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अव्ययासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचा आपला शो कसा वाटतोय हे मला नक्की सांगायचं आहे तुम्ही 9970500900 या क्रमांकावरती। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावर। असंच ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: शबाब उसमें फिर

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

लौटना। यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

ಮರತ ಜಾ.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: जाने दुश्मन, समझ लूं, ऐसी नहीं है तू, मगर जो मैंने समझा था वैसी भी नहीं है तू।

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेयर. इस तोहफे में है 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

गोरे भैया तो बेवार तू, इसलिए तू

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.